0: ए भाया काय निंदारी रे भाया उठून बैठ गेलो रे भाया काय केतीये याडी केले तो मना सेवालाल भेट देव रे बापू लेगे छाया मनाय
1: ढाटी ढाटिया
0: असन की माता

0: ए भाया काय निंदारी रे भाया उठून बैठ गेल रे भाया
1: आनो याडी तू
0: काय केतिये याडी केले तू मना सेवालाल भेटो दे रे बाबू लेगे छाया मनाई
1: ढाटी ढाटिया
0: असन की।

0: ए भाया काय निंदारी रे भाया उठून बैठ गेलो रे भाया काय केती यारी केले तू मला सेवालाल भेट देव रे बापू लेगे छाया मनाय
1: ढाटी ढाटिया।

ढाले ढोल मारो रे नंगरे माहिरे लाकुशी गोला जगे बापू ताने मोटियार ना